मन तन तेरा, तन भी तेरा, तू ठाकुर स्वामी प्रमेरा, जियो पिंड सब रास्त मारी,